रे सारे सारे पानी सारे मा वारे सारे मा पानी सा पानी सा मा पानी सा सारे मा पानी सा नी पावारे सा रे सारे सानी सानी सारे नी सानी रे रे रे सारे सानी सारे मा सारे सा मा वारे सारे मा पारे पावारे सा मारे मारे सारे मारे मारे मारे पावा पारे मारे मारे पानी पावा पानी सा पासानी मा पासानी पावा पानी मा पानी पावा रे सा।